0: ಭಾರತಿ ತಾರಪ್ರಸಾದ ಗುರುದೇವ ಅಸ್ಪರಿ
1: जय प्रसाद सत्य अमृत खाहे तिष्ठा कर को रख मन माहे
0: जय प्रसाद सुगंध पन लाव है तिष्ठो सिमरत परम गत पावे
1: जय प्रसाद बसे सुख मंदिर तिसे त्याय सदा मन अंदर
0: जय प्रसाद ग्रह संग सुख बसना आठ पह सिमरो तिस रसना
1: जय प्रसाद रंग रस भोग नानक सदा त्याये त्यावन जोग
0: जय प्रसाद पाप पटंबर हटावे तिसे त्याग कत अवर्ण
1: I'm